0: अरे अरेंचे
1: माका दुली रिमो
0: अरे को चांसो माखन ने बोले खतुगा थन रहता ना थकर तो योरा मासो छे का साखा ना वयो या
1: अमा अमा ता सो सो सो ओले चो रे को चांसो माखन ना ता जिन या कुया ता छमास रिया
0: ओ हरे को चांसो माखन ता सागजी चगेरा दो नटा मर गंगो निगरा तेज सो मत चिखचिस घाता या ना गमो सुंग दखते ना केनी अदिकचिस जोगनो चो मखसा से कचोच
2: चेतिरा ता मरगे खरमो थेमकेनी मारम बाप तमोरक
1: ama ama ama dengi e zi anige na nguzu chira sozoki
0: marge nga nga yeg chmoz gond gitan e hinda ta
1: ama nga mumaz ne na na nila na ama menkana chi chu zita na ta dar chhal su nuria aka
0: oi
1: na menkan ti ne na ta neli menchi kuna chu kuzi ni ku mo zi na je kon sa cha ti mine na chu khalon sa cha ti na ta gusan chu mari ba
0: jo gu wa la nga golo kar mo nga na chu zu na cha zu khalon gor ak cholo gor ak ट्रांसफॉर्म मानखन नेता शांचिन योंग न्यामले मानजे गुना चोकया मानरन डार काजे मेक ng gamura ngani ga tane den tok chik karnga dan ta arang ki ta gormo stongs gara kumar gu ta ya
1: ama ama ama ama ta chosung gi ta chosung gi ta nila nang ka ta na on sa ma chi ta shin ju gu ji de
0: ya ta chun jo na ma song kong a kha par zga ta tang tang ji na ha gu na pa ma ri nya chere thim me thim yok
1: ama ama ama ta ma zmo ni re
0: mang gu
1: ama ma na na chi men khang gu na kha par zha shi
0: ototo lehi ya chi chi go tu ge den sim gel den ge tu den den der ya
3: shkang la kwa kel na na chang song man lam rin zer pa na la shong na chang song man lam chang zhi jong kam che na chang song man lam
4: Yes, the thing is, Sankalan Jitana, Tari Litan, then Jig the Yuan, Titul Mapushi Mikitan, Jing Terangati, Shanghai Zongarini Kunga, Sarasi Langmug, Sachung Shambas Kunug, Sirinamu, the Gallerkutoni, Panzana Vimunzu Jil, Tari Litan, the Girl Sundu Patan, Sundu Gankarpa, Seron Tashira, Stakalpa, Shilu Situakalpa, and Serantan Sun, Marin Sinian, Kabjimilitan, Natsu Yang Tilzum, Tara Tashi Dilosir.